0: सोनी तेरी चाल सोनी दे
1: बचा पोसा बचा गेल पोसा
0: लग दिखम
1: बचा गेल पोसा
2: प्राइवेट इवल
0: सोनी तेरी चाल सोनी दे
1: Actually, kind of picture that girl sent for me this morning, eh?
0: All is sunny day.
3: Stefan X.
1: Anna Marie.
0: It is sunny, yeah. Marde chava hoi tere dine ve. Sunny, sunny, sunny, sunny.